राम कृष्ण हरी। आपल्या शब्दावरून बोलण्यावरून आपला स्वभाव कळतो आणि आपल्या व्यवहारातून आपले व्यक्तिमत्व समजतं। म्हणून नेहमी आपल्या बोलण्यात गोडवा

श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज 8 सप्टेंबर हा दिवस शिक्षण, ज्ञान आणि आरोग्याच्या दृष्टीनं जगभर आनंदाने साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण जगात साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी साजरा केला जातो. साक्षरता ही केवळ कागदावर सही करण्यापुरती मर्यादित नसून ती व्यक्तीला स्वाभिमानाने जगण्याचं आणि स्वतःचं भविष्य घडवण्याचं सामर्थ्य देते. जागतिक फिजिओथेरपी दिन. अपघातातून किंवा गंभीर आजारातून सावरणाऱ्या रुग्णांना पुन्हा हालचालीचं स्वातंत्र्य देणाऱ्या आणि शरीराला वेदनामुक्त करणाऱ्या सर्व फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आज भारतीय संगीत विश्वातील 2 जागतिक महामेरूंचा गौरव करण्याचा दिवस आहे. गान कोकिळा आशा भोसले. आशाताईंचा चिरतरुण प्रवास. 8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या पद्मविभूषण आशाताई यांची आज जयंती. भारतरत्न डॉक्टर भूपेन हजारिका, आसामच्या मातीतील थोर गायक, कवी, संगीतकार आणि चित्रपट निर्माते डॉक्टर भूपेन हजारिका यांची आज जयंती. दिल हुम हुम करे आणि गंगा बहती हो क्यों यासारख्या गाण्यातून त्यांनी मानवी वेदना आणि संस्कृतीला जागतिक आवाज दिला. दुसऱ्याची नक्कल करून कधीही स्वतःचं अस्तित्व निर्माण करता येत नाही. तुमच्या आजूबाजूला कितीही मोठी माणसं असली तरी स्वतःच्या वेगळेपणावर विश्वास ठेवा आणि स्वतःची वाट स्वतः तयार करा. जग तुमच्यातील अद्वितीय गुणांना नक्कीच सलाम करेल. आणि आजची बोधकथा 1950 दशकातील गोष्ट आहे. एका तरुणीने पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं, पण तिच्या घरात आधीपासूनच एक महाकाय वटवृक्ष उभा होता. तिची मोठी बहीण, ज्यांचा आवाज त्या काळात संगीताचा सुवर्ण मानक मानला जात होता, सुरुवातीला संगीत दिग्दर्शक त्या तरुणीला फक्त 3 गाणी द्यायचे जी इतरांनी नाकारलेली असायची. लोक म्हणायचे मोठ्या बहिणीच्या प्रचंड प्रभावात ही हरवून जाईल, ही स्वतःची वेगळी जागा कशी निर्माण करणार. पण त्या तरुणीने कधीही मोठ्या बहिणीची नक्कल केली नाही किंवा नशिबाला दोष दिला नाही. तिने ठरवलं, मी माझी वेगळी वाट तयार करेल. तिने शास्त्रीय संगीतासोबतच जॅझ, रॉक, पाश्चात्य धर्तींची गाणी, कॅबरे आणि कठीण हरकतींचा रियाज सुरू केला. तिने आवाजात असा एक खास थरथरता भाव, अफाट ऊर्जा आणली जी सिनेसृष्टीत इतर कोणाकडेच नव्हती. त्या अथांग रियाजामुळे आणि वेगळेपण जपण्याच्या जिद्दीमुळे संपूर्ण जगाने त्यांना डोक्यावर घेतलं. ती मुलगी दुसरी कोणी नसून आजच्या आपल्या लाडक्या आशाताई आहेत. श्रोते हो, साक्षरता दिनानिमित्त स्वतःशी एक छोटा संकल्प करूया. आज आपण एकातरी व्यक्तीला शिक्षणाचं महत्व पटवून देऊ आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवूया. आयुष्यात संकट कितीही मोठी असोत किंवा तुमच्या वाट्याला आलेली आव्हानं कितीही कठीण असली, जर तुमच्यात शिकण्याची तहान आणि स्वतःच्या कामावर खंड निष्ठा असेल तर काळही तुमच्या जिद्दीपुढे नतमस्तक होतो. तेव्हा श्रोते हो, आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. थोडेच वाचावे पण त्याचे मनन व आचरण करावे. माया म्हणजे काय? तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया, जे दिसते आणि नाचते ती सर्व माया. आपण जोपर्यंत नामस्मरणात आहोत तोपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहोत, आणि जेव्हा त्याचे विस्मरण होते तेव्हा आपण मायेच्या अधीन आहोत असे समजावे. सर्व काही करण्यामध्ये, सांगण्यात आणि ऐकण्यात नाही. निर्गुणाचे कितीही वर्णन केले तरी निर्गुण रूप समजायचे नाही, म्हणून सगुण रूपच आपण पाहावे आणि त्याचेच पूजन करावे. मी निर्गुणाची उपासना करतो असे जो म्हणतो त्याला खरे म्हटले म्हणजे निर्गुण हे काय ते समजलेच नाही, कारण तिथे सांगायलाच कोणी उरत नाही. एकाने मला सांगितले की मी सर्व वेदांत ग्रंथ वाचले आहेत. त्यावर मी त्याला म्हटले तर मग तुम्हाला समाधान मिळालेच आहे? त्यावर तो म्हणाला तेवढेच काय ते मिळाले नाही. मग एवढे वाचून काय उपयोग झाला? त्या वेदांताला घेऊन मग करायचे काय? आपण आपली भोळी भाबडी भक्तीच करावी, देवाला अनन्य शरण जाऊन त्याचे नामस्मरण करीत जावे, म्हणजे सर्व काही मिळते. जो जेवायला बसतो तो माझे पोट भरावे असे कधी शब्दांनी म्हणतो का? पण जेवण झाले की आपोआपच पोट भरते. आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणामध्ये आणले नाही तर त्या वाचनाचा उपयोग काय? म्हणून आपण फारसे वाचनाच्या वगैरे नादी लागू नये, कारण त्याने खरे साधन बाजूलाच राहते आणि त्या वाचनाचाच अभिमान वाटू लागतो. म्हणून थोडेच वाचावे आणि त्याचे मनन करावे. शरीराच्या अगदी लहान भागाला लागले तरी सबंध देहाला वेदना होतात, त्याप्रमाणे दिवसाची एक घटका जरी आपण भगवंताच्या स्मरणात घालवली तरी सबंध दिवस त्यामध्ये जाईल. आणि दिवसांचेच महिने, महिन्यांचेच वर्ष आणि वर्षांचेच आपले आयुष्य बनलेले असते, त्या दृष्टीने आपले सर्व आयुष्य भगवंताच्या स्मरणात जाईल. प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. प्रपंचातली कर्तव्य करणे हे पवित्र आहे खरे, पण त्यामध्ये गुंतून राहणे बरे नव्हे. म्हणून आपण मनाने भगवंताचे होऊन राहावे. आपण मनापासून भगवंताला स्मरले तर तो आपल्याला सुखासमाधानात ठेवल्याविना राहणार नाही. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणेच होय. देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे, हेच परमार्थाचे सार आहे. आजचे बोधवचन: देह केव्हा जाईल याचा नियम नाही, म्हणून वृद्धापकाळी नामस्मरण करू असे म्हणू नये. जानकी जीवन स्मरण.

0: कृषि संदेश।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्याची जमीन ही पीक उत्पादनाचं माध्यम आणि जमिनीमध्ये कर्मनत्र गुणोत्तर जे आहे हे फार महत्त्वाची बाब आहे। तर या जमिनीतील कर्बनत्र गुणोत्तराबाबतीत जी पायाभूत संकल्पना आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत। जमिनीमध्ये कर्बनत्र यांच्या गुणोत्तरास फार महत्त्व आहे। पिकाचे तणाचे अवशेष सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळल्यानंतर जमिनीतील जीवाणूच्या कार्यामुळे त्यांचं विघटन होतं, कारण जीवाणूंना अन्नाचा पुरवठा जमिनीतील सेंद्रिय पदार्थापासून होत असतो। भरपूर अन्न मिळाले की या जीवाणूची वाढ झपाट्याने होते। जमिनीतील कर्ब आणि कर्बनत्र गुणोत्तर जे आहे त्याचं प्रमाण 10:1 ते 12:1 या प्रमाणात असतं। सुपीक जमिनीत ह्युमसचे जे कर्बनत्र गुणोत्तर आहे ते 13:1 या प्रमाणात असतं। विविध सेंद्रिय अवशेषामध्ये कर्बनत्र गुणोत्तर वेगवेगळं असू शकतं। उदाहरणार्थ शेणखतामध्ये 20:1, भाताच्या पेंड्यामध्ये 80:1, झाडाच्या पानामध्ये 25:1, ऊसाच्या पानामध्ये 110:1, वाळलेल्या गवतामध्ये 95:1, गव्हाच्या भुसामध्ये 15:1, धान्याच्या कुंड्यामध्ये 90:1, गिरीपुष्पाच्या पानामध्ये किंवा कोळ्या फांद्यामध्ये 13:1, सुबाबळीच्या पानामध्ये 7:1, धसकटामध्ये 104:1, जनावरच्या मूत्रामध्ये 2:1, मक्याच्या पेंड्यामध्ये किंवा पानामध्ये 60:1 आणि हिरवे गवत तणामध्ये 30:1 या प्रमाणामध्ये साधारणपणे कर्बनत्र गुणोत्तराचं प्रमाण असतं। जेवढं जास्त तेवढा वेळ कुजण्यास लागेल तेवढा जास्त वेळ आपल्याला कर्बनत्र गुणोत्तरामध्ये त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा फायदा होतो। त्यामुळे असे जास्त गुणोत्तर असलेले पदार्थ कुजण्यासाठी युरिया विघटन करणारी जैविक खतं टाकावी लागतात, म्हणजे विघटन लवकर होऊन उपलब्ध असेंद्रिय विद्राव्य अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात। जमिनीमध्ये जेव्हा विविध सेंद्रिय पदार्थ किंवा अवशेष टाकले जातात त्यावेळी त्यामध्ये असलेल्या सेंद्रिय द्रव्याचे उदाहरणार्थ भाताचा पेंड्याचं घेता येईल आपल्याला। भाताच्या पेंड्यातील सेंद्रिय द्रव्याचं जमिनीतील सूक्ष्म जीवाणूच्या मदतीने विघटन होतं, होऊन ते साधारणतः 80:1 पासून ते 20:1 कर्बनत्र गुणोत्तरापर्यंत कमी केलं होतं। आणि या कमी झालेल्या गुणोत्तरामुळं सेंद्रिय स्वरूपातील नत्र जो आहे स्फुरत पालाश गंधक आणि सूक्ष्मद्रव्याचं रूपांतर असेंद्रिय किंवा ज्याला रासायनिक विद्राव्य स्वरूपात होतं त्यानंतर ते पिकांना उपलब्ध होतं। मात्र 20:1 गुणोत्तरापेक्षा अधिक कर्बनत्र असेल तर ती सर्व अन्नद्रव्ये सेंद्रिय स्वरूपात परावर्तित होऊन त्याचे स्थिरीकरण होतं आणि ती पिकांना उपलब्ध होत नाहीत। म्हणजे सेंद्रिय शेतीमध्ये अन्नद्रव्ये ही पिकांना सेंद्रिय स्वरूपात नव्हे तर ते विघटन होऊन असेंद्रिय स्वरूपात उपलब्ध होतात। फक्त ती हळूहळू उपलब्ध होत असल्यामुळे चांगल्या गुणधर्माचे पीक उत्पादन आपल्याला सेंद्रिय पद्धतीमध्ये मिळतं। अर्धवट कुजलेलं शेणखत लागवडीपूर्वी 1 महिना अगोदर टाकून कुळवाच्या पाळ्यात द्याव्यात। असं केल्याने काय होईल की शेणखत कुजण्याची प्रक्रिया सूक्ष्मजीवाकडून लवकर होऊन त्यातील अन्नद्रव्ये लगेच पहिल्या हंगामातील पिकांना उपलब्ध होतील। साधारणपणे 12:1 ते 16:1 कर्बनत्र गुणोत्तर हे अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अधिक उपयुक्त आढळलेलं आहे। या गुणोत्तराच्या दरम्यान नत्र स्फुरत यांच्या उपलब्धतेवर अनुकूल परिणाम होतो। रासायनिक नत्राचा ऱ्हास टळतो, स्फुरत स्थिर होण्याची क्रिया मंदावते व उपलब्धता वाढते। तसेच सेंद्रिय कर्ब विघटन होत असताना ह्युमिक आम्ले तयार होतात। या आम्लाचा चिलेट्स म्हणून उपयोग होतो, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते। त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करताना सेंद्रिय खताबरोबर दिल्यास फायदेशीर ठरतात। तर ही जी पायाभूत माहिती आहे याच्या आधारावर आपण जर आपल्या सेंद्रिय खताचं रासायनिक खताचं व्यवस्थित जर व्यवस्थापन केलं तर आपलं जे म्हणतो की बा जमिनीत विविध सेंद्रिय पदार्थ अवशेषामध्ये कर्बनत्र गुणोत्तर कशाप्रकारे असू शकतं याच्याविषयी आपल्याला पायाभूत माहिती मिळाली तर आपण त्या संदर्भामध्ये सकारात्मक दृष्टिकोनाने विचार करून आपल्याला जसं पाहिजे तसं पिकाचं उत्पादन घेऊ शकतो। आणि ही माहिती आपण आपल्या याच्यावर चांगल्या पद्धतीनं याच्यावर विचार करा आणि त्या पद्धतीने सेंद्रिय आणि रासायनिक खताचं एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करा असा संदेश देतो। नमस्कार।
0: कृषी संदेश।
2: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला, अध्यात्म, मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम, श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास, पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भारंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन, वाचकस्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, केसी सोसायटी संचलित मुजी जेठा महाविद्यालय जळगाव। ऐकायला विसरू नका 1 जानेवारी 2026 पासून दररोज सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग।

0: अमरत्व.
1: हा एकच प्रश्न, जीवात्म्याच्या अमरत्वासंबंधीचा प्रश्न जितक्या वेळा विचारला गेला आहे तितक्या वेळा आणखी दुसरा कोणता प्रश्न विचारला गेला असेल? ह्या रहस्याचा भेद करण्यासाठी मानवानं हे जग जितकं धुंडाळलं तितकं आणखी कशासाठी वर धुंडाळलं असेल? ह्या प्रश्नापेक्षा मानवी हृदयाला जवळचा आणि जिव्हाळ्याचा आणखी कोणता प्रश्न असेल? आमच्या जीवनाशी, आमच्या अस्तित्वाशी इतका अच्छेद्यपणे निगडित असा आणखी कोणता प्रश्न असेल? हे अमरत्व हा कवींच्या कल्पनेचा, तत्वज्ञांच्या विचारांचा, द्रष्ट्यांच्या चिंतनाचा आणि ऋषींच्या ध्यानाचा विषय झालेला आहे. सिंहासनाधिष्ठित सम्राटांनी त्याची मूलगामी चर्चा केलेली आहे. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांनी त्याचं सुरम्य स्वप्न बघितलेलं आहे. मानवातील सर्वात श्रेष्ठांना त्याचा लाभ झालेला आहे. सगळ्यात निकृष्ट माणसांनीही त्याची आशा धरलेली आहे. ह्याविषयीची आस्था आणि ओढ अजूनही नाहीशी झालेली नाही आणि मानव स्वभाव जोपर्यंत आहे असाच राहील तोपर्यंत त्याच्याविषयीची ही आस्था आणि ही ओढही नष्ट व्हायची नाही. निरनिराळ्या जनांनी जगाला ह्याविषयी निरनिराळी उत्तरं दिलेली आहेत. परत इतिहासाच्या प्रत्येक पर्वात हजारो जणांनी हा प्रश्न व्यर्थ म्हणून सोडून दिलेला आहे आणि तरीही तो प्रश्न अजूनही होता तसाच नवीन आहे, ताजा आहे. जीवनाच्या धवडग्यात आणि धडपडीमध्ये पुष्कळदा आपल्याला ज्याचा विसर पडल्यासारखं होतं पण अकस्मात कुणीतरी मरतो, ज्याच्यावर प्राणापलीकडे प्रेम केलं त्याच्यात सगळा जीव गुंतलेला होता असा आपला अगदी जवळचा आणि आवडीचा कुणीतरी आपल्यापासून कायमचा हिरावून घेतला जातो आणि मग या संसाराचा कोलाहल, दंगल आणि धुडगूस क्षणभर निमतात. सगळं कसं थबकल्यासारखं होऊन जातं आणि आत्म्याच्या गाभाऱ्यात तो जुनाच घुमारा घुमू लागतो. ह्यानंतर पुढे काय? मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं? समस्त मानवी ज्ञान हे अनुभवातूनच उत्पन्न होत असतं. अनुभवाखेरीज आपण काहीही जाणणं शक्य नाही. आपला सर्व तर्क, आपली सगळी अनुमानं ही आपण आपल्या अनुभवांनी बनवलेल्या सामान्य सिद्धांतांवर आधारलेली असतात. आपले समस्त ज्ञान म्हणजे स्वतःच्या अनुभवांची नीट गुंफण करणं, नीट जुळणी करणं, त्यांचा नीट समन्वय साधणं, याखेरीज आणखी काही नाही. सभोवताल दृष्टी टाकल्यास आपल्याला काय आढळून येतं? एकसारखा बदल, अखंड परिवर्तन. बीजातून रोप उगवतं, रोपाचं झाड होतं आणि वर्तुळ पूर्ण करून ते झाड फिरून बीजरूप धारण करतं. प्राणी जगात येतो, काही काळ जगतो आणि मरतो. अशा रीतीने वर्तुळ पूर्ण होतं. मनुष्याचंही असंच. फार काय पण मोठमोठे पर्वतसुद्धा हळूहळू पण निश्चितपणे चूर्ण होत असतात. नद्या हळूहळू पण सुनिश्चितपणे सुकत असतात. पावसाच्या रूपानं पाणी समुद्र सोडून बाहेर जातं आणि परत अखेर समुद्राला जाऊन मिळतं. सर्वत्रच वर्तुळं पूर्ण होत आहेत. जन्म, वृद्धी, क्षय आणि विनाश अगदी अंकगणिताच्या अचूकपणे एकामागून एक येत असतात. हा आपला अगदी नित्याचा, अगदी रोजचा अनुभव आहे. आणि तरीसुद्धा अगदी यक्कश्चित अणूपासून तो सर्वश्रेष्ठ सिद्ध पुरुषापर्यंतच्या या अब्जावधी प्रकारच्या विभिन्न विविध नामरूपयुक्त वस्तूंच्या पाठीशी त्यांच्या अंतरंगी एक अखंडितता, एक प्रकारचं ऐक्य विद्यमान असल्याचं आपल्या प्रत्ययाला येतं. दररोजच आपल्याला दिसून येतं की जी भिंत एका पदार्थाला दुसऱ्या पदार्थापासून विलग करत आहे असं वाटत होतं ती भिंत धडाधड ढासळत आहे आणि समस्त पदार्थ म्हणजे एकच जडद्रव्य असून ते वेगवेगळ्या प्रकारे आणि निरनिराळ्या रूपाने व्यक्त होत आहे असं आधुनिक विज्ञान मानू लागलं आहे. ती एकच प्राणशक्ती नाना प्रकारांनी आणि नाना रूपांनी प्रकट होते आहे. ह्या साऱ्यांना जोडणारी ती जणू एक सलग साखळी असून ही सगळी भिन्न भिन्न रूपं म्हणजे जणू त्या साखळीचीच एक एक कडी आहेत. कडीमागून कडी अशा या अनंत कड्या विखुरलेल्या आहेत, पण सगळ्या आहेत मात्र त्या एकाच साखळीच्या कड्या. ह्यालाच म्हणतात क्रमोन्नती किंवा क्रमविकासवाद. ही कल्पना जुनीच आहे, फार जुनी आहे. मानव समाज जितका जुना आहे तितकी जुनी आहे. फक्त मानवी ज्ञान जसजसं प्रगत होतं आहे तसतसा तिला उजळा बसत असून ती अधिकाधिक अभिनव, अधिकाधिक उज्ज्वल, जास्त जास्त टवटवीत वाटत आहे. पण ह्या क्रमविकासाला आणखी एक महत्वाची बाजू आहे की जी त्या प्राचीनांनी हेरलेली होती पण जी आधुनिकांच्या मात्र अजून नीटशी लक्षात आलेली नाही, आणि ती म्हणजे क्रमसंकोच. बीजाचाच वृक्ष होत असतो, वाळूच्या कणाचा कधी वृक्ष होत नसतो, पिताच पुत्र होत असतो. चिखलाचा एक पेंड कधी पुत्ररूपाने जन्मत नाही.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांक

युवा शक्ती या कार्यक्रमात सर्व युवा मित्र मैत्रिणींचं सस्नेह स्वागत. मित्र हो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्वावलंबी डोळस मधूची गाथा. लेखक आहेत प्राध्यापक राजेश पाटील. तत्पूर्वी आजचा प्रश्न, कर्णाच्या मृत्यूरेखेवर आधारलेल्या मृत्युंजय कादंबरीचे लेखक कोण? प्रश्न पुनश्च एकदा, कर्णाच्या मृत्यूरेखेवर आधारलेल्या मृत्युंजय कादंबरीचे लेखक कोण? याचं उत्तर आम्ही तुम्हाला सांगू कार्यक्रमाच्या शेवटी.

पहाडी आवाजातील अशा आरोळ्या खामगाव नगरीला सुपरिचित आहेत. केवळ खामगावलाच नव्हे तर नांदुरा, मलकापूर, शेगाव, पारस आणि पंचक्रोशीतील असंख्य छोटी मोठी गावे, खेडी या पहाडी आवाजाला ओळखतात. हा आवाज आहे मधुकर तुकाराम खोले या 70 वर्षीय दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या व्यक्तीचा. गेली 40-45 वर्षे ते विविध वस्तू, विशेषतः चणे, मठ, खवा विक्रीचा घरोघरी फिरून व्यवसाय करीत आहेत. चणे मठवाला मधू या नावाने ते ओळखले जातात. मित्रहो, शिवाजी वेस भागातील अभयनगरमध्ये एका चंद्रमोळीवजा कुडाच्या जुनाट घरात नव्वदी पार केलेल्या आईसोबत आवश्यक किडूकमिडूक सामानाबरोबर आयुष्य कंठत असलेले मधू स्वावलंबनाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. इ.स. 1940 जन्म, म्युनिसिपल हायस्कूलमध्ये वर्ग 8 पर्यंत शिक्षण. लहानपणी खुपसनीने उजव्या डोळ्याचा वेध घेतला अन दृष्टीवर परिणाम झाला. कालांतराने डाव्या डोळ्याने सुद्धा डाव साधला, कमी दिसू लागलं. 1970 मध्ये लग्न झाले. संसाररूपी वेलीला 2 कन्यारूपी फुले उमलली. जबाबदारी वाढल्यामुळे कामे करण्यास सुरुवात केली. विविध बँकांमधून रोजदारीकरिता कामं केले. प्रसंगी रोलिंग मिल, वेल्डिंग मशीनवर काम केलं. दृष्टीवर परिणाम दिसू लागले. अनेक इलाज उपचार करूनही अंधार वाढतच होता. नेत्रज्योती हळूहळू मंदावत 1979 मध्ये कायमस्वरूपी विजल्या. मधुला एक अनोळखी सोबती मिळाला, अंधार. प्रपंचातील ओढाताणीतून नैराश्य वाढले. परिणामी अर्धांगिनी अर्ध्यावर डाव सोडून अंधपती, 2 चिमुकल्या मुली, म्हातारे सासूसासरे यांना अक्षरशः उघड्यावर टाकून निघून गेली. दुसरा डाव मांडण्याकरिता या धक्क्यातून मधू सावरण्याच्या अगोदरच वडिलांनीही कंटाळून घर सोडले आणि मधूच्या जीवनातील अंधकार गडद झाला. म्हातारी आई आणि 2 चिमुकल्या यांची जबाबदारी, निसर्गाची मार, हालअपेष्टांनी केलेली अवहेलना एवढे हलाहल पचूनही मधू कोलमडला नाही. उलट आईला आधार देत लहानग्या मुलींना खांद्यावर हात ठेवून जीवनरूपी नौका छोट्या मोठ्या धंद्याच्या सहाय्याने वलवायला सुरुवात केली. मित्रहो, मोसमाप्रमाणे मधूचे धंदे बदलले. कुटुंबाचे पालनपोषण समर्थपणे करताना कोणत्याच व्यवसाय करायचे शिल्लक ठेवले नाही. अगदी उन्हाळ्यात कुल्फी विकण्यापासून श्रावण मासात दुर्वा फुले, पिठोरीपट, पूजेचे साहित्य विकण्यापर्यंत वर्षाचे कॅलेंडर मधूला अगदी तोंडपाठ असतं. संक्रांतीच्या काळात पतंग तर गणपती उत्सवात गुलाल, दिवाळीच्या मोसमात रांगोळी तर होळीच्या दिवशी रंग जणू आपल्या जीवनाचा काळा कॅनव्हसला झाकण्याचा प्रयत्न करतो. परिस्थितीनुरूप धंदे बदलत, परिस्थितीवर मात करीत जीवन जगण्याची कला त्याने आत्मसात केली आहे. आसपासच्या गावात सर्व जत्रा, सोहळे, उत्सव मधूला अगदी आवर्जून ठाऊक असतात. मित्रहो, रस्ते तो कधी विसरत नाही. जुन्या गल्लीबोळातून अगदी कुणालाही न विचारता सहजपणे वावरतो. नवीन वस्त्यांमध्ये मात्र अडचण येते. नोट हाती घेतल्यानंतर ती किती रुपयाची आहे हे चाचपून बिनचूक सांगतो. विशेष म्हणजे नोटाच्या नवीन श्रेणीमध्ये आंधळ्याकरिता खुना असतात याची साधी जाणीवसुद्धा नाही. सध्या भल्याभल्यांना भ्रमात पाडून चकवणाऱ्या 1 आणि 2 रुपयाच्या नवीन नाण्यांना ओळखण्यात मधू तरबेज आहे. युवा मित्रांनो, सामान्य डोळस व्यक्तीसुद्धा हल्लीच्या तणावपूर्ण जीवनाला कंटाळतात. एक अंध व्यक्ती कसं जगत असेल? त्याच्या अडचणी अनंत असतात. विविध कारणांनी रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पाय अडकून पडल्याने मधूचे अनेकदा नुकसान झाले. पावसाळ्यात चिखलात घसरून अनेकदा पडण्याचे प्रसंगही ओढवले आहेत. त्यात भर पडते ती फसवणुकीची. पैशाऐवजी कागद देणारे महाभाग सुद्धा समाजात आहेत. मित्रहो, मधूला दुःख होतं ते लहान मुलांनी त्याची छेड काढल्याचे, नक्कल करण्याचे. मी कधी कुणाला त्रास दिलेला नाही, पण मला तुम्ही का त्रास देता? मी तर रोजी कमवण्याकरिता रस्त्यावर हिंडतो, कुणापुढे हात तर पसरत नाही. मधूचा साधा प्रश्न अंतःकरणाचा ठाव घेतो.
मुली मोठ्या होऊन आपापल्या घरी गेल्याने मधू एकटाच फिरतो. दृष्टी असताना मधूने अनेक कामे केलीत. तरुणपणी सिगारेट ओढल्याचे तो प्रामाणिकपणे कबूल करतो, परंतु मागील 25 ते 30 वर्षापासून त्याने कोणतेही व्यसन केले नाही. कुटुंबाचा भार वाहताना त्याला स्वतःकडे लक्ष देण्याची सवडच राहिली नाही. आपल्या संघर्षमय जीवनाबद्दल तो कुणालाच दोष देत नाही. देवावर त्याची श्रद्धा असून दरवर्षी यथासांग महालक्ष्मीची पूजा करून शेकडो लोकांना तो जेवण देतो. गावातील प्रतिष्ठित मंडळीकडून वेळोवेळी मिळालेली मदतीची केवळ आठवणच नाही, तर कुणी कोणत्या प्रसंगी किती मदत केली याचा तपशीलवार माहिती त्याला आहे. अनेक जुन्या दानशूर मंडळींचा उल्लेख तो मोठ्या आदराने करतो. त्यात प्रामुख्याने डॉक्टर चांदे, कमानी ब्रदर्स, हनुमान विटामिनचे मालक यांचा समावेश आहे. मित्रहो, मदतीच्या स्वरूपात मिळालेले चनेमठ तो तयार करून विकतो. मधूच्या आत्मविश्वासाला तोड नाही. खवा कसा दिला असं गिराहिकांना विचारताच पटकन भाव सांगून 1 किलोचा भला मोठा गोळा निरीक्षणाकरिता गिराहिकाच्या हाती ठेवतो. कुणी त्यातून तुकडा काढेन किंवा घेऊन पळून जाईल याची भीती त्याला नसते. आपण चांगले तर जग चांगले या साध्या सरळ तत्वज्ञानाला त्याने प्रत्यक्षात जीवनात उतरवले आहे. मित्र हो, चौकस डोळस व्यक्ती सुद्धा 500ची नोट घेताना साशंक असतात, मात्र मधू बिनधास्तपणे 500 रुपयाची नोट स्वीकारतो. लोक सहकार्यच करतात. रेल्वेमध्ये कधी कुणी त्याला त्रास देत नाही. बसचं कन्सेशन मिळतं, लोक जागा देतात. अशा या श्रमजीवी जीवाला समाजाकडून त्याचे न्याय हक्क खरोखर मिळाले आहेत का? त्याचे उत्तर दुर्दैवानं नकारार्थी द्यावे लागेल. मित्र हो, शासनाचा संजय गांधी निराधार योजनेचा केवळ लाभ त्याला मिळतो. आजही पिवळे कार्ड नसल्यामुळे दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना मिळणारे लाभ मधूला मिळू शकत नाहीत. कुठल्याही सेवाभावी संस्थेच्या मदतीच्या काठीचा आधार त्याला अद्याप मिळालेला नाही. युवा मित्र हो, स्वतःची काठी तो स्वतःच खरेदी करतो. कधी काळी फोल्डिंग पांढरी काठी मिळाल्याचे तो सांगतो. आज मधूला काठीचा दुहेरी सहारा घ्यावा लागतो. जमिनीवरून उतरण्याकरिता आणि मार्गक्रमण करण्याकरिता पोटाच्या बिमारीमुळे रात्री बेरात्री अनेकदा शौचास जावं लागतं. अशा विपरीत परिस्थितीत मधूच्या चेहऱ्यावर कुठेही निराशा ताण दिसत नाही. आईच्या आशीर्वादाने आपण आनंदाने जीवन जगत आहोत असं तो अभिमानानं सांगतो. संध्याकाळच्या वेळी मधूशी गप्पा मारताना अंधार कधी पडला कळतच नाही. मधू हात जोडून निरोप घेत होता. भग्न झोपडी वजा घरात किडूक मिडूक संसारात आईचा सांभाळ करणाऱ्या मधूच्या चेहऱ्यावरील समाधान मिनमिन त्या दिवालगिरीच्या प्रकाशात दिसत असले तरी पुढे वाढून ठेवलेल्या अंधकारमय जीवनाच्या चाहुलीची हुरहुर मनात येऊन बाहेर पडतो. शेवटी शरीराला मर्यादा असतात. अंध व्यक्तीच्या मर्यादा तर फार तीव्रतेने जाणवतात. आईच्या चेहऱ्यावरील समाधान त्याने ढळू दिले नाही, परंतु मधूचं काय? या प्रश्नाचं उत्तर त्याच्या झोपडीतील अंधारातच कदाचित सापडेल. आणि मधूला कदाचित ते गवसलं असावं, कारण अंधाराशी त्याची फार फार जुनी मैत्री आहे. मित्र हो, मधूचे डोळे नावाचे अवयव जरी केव्हाच निकामे झालेले असले तरी आत्मविश्वास जिद्द मेहनत आणि चिकाटीने प्रतिपूरण करून तो सहज जगत आहे. थोड्याशा नैराश्य अपयशाने आत्महत्येचे विचार मनात बाळगणाऱ्या दुःखी जीवांकरिता मधू एक दीपस्तंभ आहे. तो स्वयंप्रेरणेचा प्रकाश देतो. शेती जमीन संपत्ती नाही, बेभरवशाचा रोजगार आप्त नाही, कुटुंब नाही, दृष्टी नाही, तरीही एका मोडक्या भाड्याच्या घरात मधू आपली सृष्टी जपून आहे. मधू मला कधी अपंग वाटलाच नाही. युवा मित्र हो, कवी विठ्ठल वाघ म्हणतात, सूर्याला मुठीत घ्यायचं स्वप्न नसतं पाहायचं, आपल्या घरी पंतीनं उजेड देत राहायचं, आयुष्य असतं रांगोळी विविध रंग भरायचे, इंद्रधनुष्यासारखे नाव आभाळावर कोरायचे. युवा मित्रांनो, आताच आपण ऐकलीत स्वावलंबी डोळस मधूची गाथा.
लेखक होते प्राध्यापक राजेश पाटील। मित्रहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही तुम्हाला विचारला होता एक प्रश्न, कर्णाच्या मृत्यूरेखेवर आधारलेल्या मृत्युंजय कादंबरीचे लेखक कोण? त्याचं उत्तर आहे रणजित देसाई। कर्णाच्या मृत्यूरेखेवर आधारलेल्या मृत्युंजय कादंबरीचे लेखक रणजित देसाई आहेत। मित्रहो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला जरूर जरूर कळवा। मित्रहो, पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात। तोपर्यंत अमोल देशमुखचा सर्व युवा मित्र मैत्रिणींना सस्नेह नमस्कार।

0: रेडिओ मनभावन 90.8 FM वर येत आहे मूड्स अँड म्युझिक, एक खास टॉक शो आर जे शुभांकी सोबत. कधी गाण्यांमध्ये हरवलेलं मन, कधी आठवणींमध्ये गुंतलेलं मन, तर कधी प्रेमाच्या लयीत झुलणारं मन. म्हणूनच तुमच्या प्रत्येक मूडसाठी परफेक्ट म्युझिक सोबत धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से. तर मग रहा तयार, लवकरच फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर आरजे शुभांगी सोबत मूड बनवा म्युझिकच्या तालावर. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आरजे शुभांगी आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत करते. श्रोतेहो, संगीत, संगीतात अशी जादू आहे की आपण देहभान विसरतो, हो ना? तर आज आपल्यासोबत एक विशेष पर्सनॅलिटी स्टुडिओमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्या म्हणजे सौ मृणालिनी प्रद्युम्न करंदीकर गाडगीळ. यांचं शिक्षण बी कॉम तसंच संगीत विशारदसुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे लग्नानंतरसुद्धा त्यांनी त्यांचं शिक्षणाचं कार्य जे आहे ते निरंतर चालू ठेवत त्यांनी त्यानंतर ॲडिशनल बी ए प्लस एम ए म्युझिक केलेलं आहे कम्प्लीट. आणि त्या संगीत अलंकारसुद्धा आहेत. तर संगीत क्षेत्रातील एक अशी सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आज मुलाखतीसाठी उपलब्ध झालेले आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याशी गप्पा करणारच आहोत आणि त्यांचा सांगीतिक प्रवास जाणून घेणार आहोत. त्यांचे विचार, त्यांचे अनुभव यातून आपल्याला नक्कीच संगीतविषयक मार्गदर्शन मिळेल अशी मी खात्री करते. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं रेडिओ मनभावन टीमतर्फे मी हार्दिक स्वागत करते.
1: धन्यवाद.
0: मॅमबद्दल सांगायचं म्हटलं तर मॅमचा एक आनंदी नावाचा ग्रुप आहे ज्यामध्ये विविध कलाकारांसोबत त्या डोहळे जेवण, बारसं असेल किंवा भजन, मंगळागौर असे विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं त्या आयोजनसुद्धा करत असतात आणि त्यातून आनंद मिळवत असतात. तर असं हे बहुगुणी व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत स्टुडिओत लाभलेले आहेत. मॅम, सुरुवातीला मला तुमच्या बालपणाविषयी सांगा ना, म्हणजे तुम्ही मूळच्या कुठल्या आणि तुमचा प्रवास कसा होता?
1: मी मूळची बुलढाण्याची. आम्ही मोठं कुटुंब, 5 बहिणी आणि 2 भाऊ आणि मी त्याच्यात सगळ्यात लहान, त्यामुळे सगळ्यात लाडकी. आई वडिलांना अशी खूप अपेक्षा होती की हिने खूप संगीतामध्ये कार्य करावं आणि त्याप्रमाणे मी लग्नाच्या आधी विशारद केलं. लग्नानंतर सासर पण इतकं कौतुक करणारं मिळालं आणि इतकं प्रोत्साहन देणारं मिळालं की त्यामुळे मी संगीतामध्ये कॉलेजमध्ये सर्व्हिस करायची होती म्हणून ॲडिशनल बी ए केलं, कारण की बी कॉम होतं म्हणून. त्याच्यानंतर एम ए केलं आणि अलंकारसुद्धा केलं. सासूबाईंची भयंकर मदत झाली शिकताना, मिस्टरांचंही प्रोत्साहन होतंच, त्यामुळे मी ते करू शकले. आणि नंतर मी कॉलेजमध्ये सहप्राध्यापिका म्हणून नोकरीला लागले.
0: खरंच एका महिलेला जर सक्सेसफुल लाईफ जगायचं असेल तर त्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं असतं. जर फॅमिलीचा सपोर्ट नसेल तर इच्छा असूनसुद्धा काही महिला आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाहीत. यानंतर मला सांगा ना, तुम्हाला असं लहानपणापासून संगीताची आवड होती, घरात काही बाळकडू होतं?
1: हो, माझी आईसुद्धा वयाच्या 70व्या वर्षीसुद्धा हार्मोनियम शिकत होती आणि तिच्याकडून मला प्रोत्साहन मिळालं की नाही, या वयात सुद्धा जर यांना शिकायची एवढी इच्छा आहे तर आपण सुद्धा आतापासूनच शिकलं पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी करता येईल. म्हणून तेव्हापासूनच मला आवडही होती आणि मी त्याप्रमाणे शिकले देखील.
0: तुमचं विशेष प्रभुत्व गायनात की वादन वगैरे?
1: नाही, गायनामध्ये.
0: गायनामध्ये छान. तर विशारद तुम्ही कम्प्लीट केलं मग असं करत करत?
1: विशारद मी कम्प्लीट केलं, बर्दापूरकर म्हणून बुलढाण्याला आहेत, आता नाही येते, त्यांच्याकडे माझं विशारद प्रथम श्रेणीत नव्हे, पहिल्या नंबरने मी पास झाले आणि नंतर लग्नानंतर मात्र मी बाकी शिक्षण घेतलं.
0: तर एकंदर तुमचा सांगीतिक प्रवास जो आहे तो कुठल्या वयाच्या कुठल्या वर्षापासून सुरू झाला?
1: मी 6वीत असताना पहिली परीक्षा दिली.
0: अच्छा.
1: तेव्हापासून माझं शिक्षण सुरू झालं
0: निरंतर.
1: 10वीत वगैरे सुद्धा क्लास सुरूच ठेवला होता, फक्त परीक्षा 10वी 12वीच्या तेव्हा दिल्या नाहीत, पण क्लास सुरूच ठेवला होता. आणि एकीकडे बी कॉम झाले आणि एकीकडे विशारद झाले.
0: अरे वा,
1: असं माझं दोन्ही पूर्ण.
0: खूप छान, खूप छान. तर गायनाची विशेष आवड होती, त्यासाठी तुम्हाला बऱ्याच अडचणी आल्या असतील, त्यांच्याबद्दल सांगा.
1: अडचणी खूप आल्या. असं की माझी मैत्रीण जी होती, आम्ही दोघी जणी विशारदला होतो, तिची सकाळची शाळा असायची आणि माझं दुपारचं कॉलेज असायचं, आणि सर शिकवणारे जे होते ते बीएड कॉलेजला लेक्चरर होते, त्यांचं सुद्धा कॉलेज दुपारीच असायचं. त्यामुळे आम्ही सकाळी 5 वाजता उठून मी तिच्याकडे जायची, आम्ही दोघी जणी सरांकडे जायचो, किल्ली घेऊन क्लासवर जायचो, तंबोरा वगैरे काढून आम्ही सुरू करून द्यायचो, आणि मग सर आटपून यायचे, कारण की सरांना पण बाकी क्लास आणि कॉलेज असायचं. अशा तऱ्हेने आम्ही शिकलेलो आहे, पण आम्हाला खूप छान शिकायला त्यामुळे मिळालेलं आहे आणि खूप आनंद वाटतोय.
0: हो ना, म्हणतात ना, आवड असली की सवड नक्कीच मिळते. तर तशी तुम्ही सवड काढून तुमचं जे गायनाची कला आहे ती विकसित केली, आणि त्यानंतर तुम्ही विशारद तर केलं म्हणता, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठले छंद आवड?
1: हा, मी नाटकांमध्ये सुद्धा कामं केलेली आहेत लग्नाच्या आधी. लग्न झाल्यावर नाही झालं ते शक्य, मुलं बाळ वगैरे, सर्व्हिस, नोकरी आणि संसारामुळे. पण लग्नाच्या आधी मी नाटकांमध्ये कामं केली, आणि आकाशवाणी जळगावला सुद्धा बऱ्याच नाटकांमध्ये मी सहभागी झालेली आहे.
0: म्हणजे ती सुद्धा एक तुमची वेगळी कला आहे.
1: आणि युववाणी सुद्धा मी मध्ये आकाशवाणीला काम केलं.
0: अरे बाबा, मग तुम्ही हे गायनाचे जो तुमचा अभ्यास झालेला आहे, तर विद्यार्थीही घडवले असतील बरेच?
1: खूप, जवळजवळ 1,000 वगैरे विद्यार्थी माझ्याकडे शिकून गेलेले आहेत, अगदी विशारद पर्यंत. अलंकारला म्हणतायत, पण सध्या मीच तयार नाही आहे, कारण की मी तिथे स्टेबल नाही आहे, तर माझ्यामुळे त्यांचं नुकसान होतं, त्यामुळे पुढचे क्लास मी सध्या घेत नाही आहे.
0: संगीत शिकवण्याचा हा प्रवास जो आहे तुमचा, तो कसा सुरू झाला?
1: नाही, प्रवास असा सुरू नाही झाला, जेव्हा अलंकार आणि हे करत होते तेव्हा आधीच्या रागांची माहिती आणि हे असणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे मग असा विचार केला की आपण जर क्लासेस घेतले तर त्यानिमित्ताने आपले आधीचे राग रिव्हिजन होतील, म्हणून शिकवायला सुरुवात केली आणि त्याचा मला खूप फायदा झाला.
0: मला अजून विचारावं असं वाटतंय की शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवताना तुम्ही कोणत्या गोष्टीवर अधिक भर देत असता?
1: स्वरज्ञानावर. आपल्याकडे हार्मोनियम ही साथीला असते, पण तंबोऱ्यावर शिकवलं तर मुलांचे स्वर जास्त पक्के होतात. अर्थात सुरुवातीला हार्मोनियमवरच शिकवावं लागतं, कारण की मुलांना त्यातलं काहीच माहिती नसतं, पण हळूहळू त्यांना ती माहिती करून देणं अत्यंत आवश्यक आहे.
0: आणखी एक प्रश्न विचारते मी तुम्हाला की शास्त्रीय संगीत आणि आजकालची जी तरुण पिढी आहे ती वेस्टर्न म्युझिक किंवा बॉलिवूड म्युझिककडे जास्त त्यांचा कल असतो, तर हा फरक तुम्ही कसा सांगाल?
1: हा फरक असा आहे की शास्त्रीय म्युझिकमुळे, शास्त्रीय संगीतामुळे आपलं मन डोलतं, आणि विदेशी वेस्टर्न म्युझिकमुळे आपलं शरीर डोलतं. तर मन हे केव्हाही डोलणं जास्त आवश्यक आहे, त्यामुळे जास्त समाधान मिळतं. शरीर तर डोलायला हवंच, पण मन डोलणं सुद्धा जास्त आवश्यक आहे.
0: शास्त्रीय संगीताला शिकायला सुरुवात करण्यापूर्वी कुठल्या गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे किंवा कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत?
1: शास्त्रीय संगीताचं आवड सगळ्यात महत्वाची आहे, कारण की ती असल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही, आपल्याला इंटरेस्ट वाटत नाही. आणि दुसरं ताल ज्ञान अत्यंत आवश्यक आहे, कारण की ताल हा बेस आहे, त्यामुळे ताल ज्ञान आवश्यक आहे.
0: रियाज
1: तर करणं अगदी आवश्यक आहे, आणि त्याकरता वेळ घालवणं, वेळ देणं हे अगदी पहिली गोष्ट आहे, ती अगदी निश्चित व्हायला पाहिजे, तरच आपण त्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो.
0: गायकाच्या गुणदोषांबद्दल काय सांगाल तुम्ही? गायक कसा असावा?
1: गायक गुणदोष नाही बा, प्रत्येकामध्येच असतात, फक्त हातवारे वगैरे जास्त प्रमाणात न करणं हे जास्त चांगलं. आणि चेहरा मुख्य म्हणजे आपला प्रसन्न असणं आवश्यक आहे. चेहरा वेडावाकडा करून गायलं तर ते समोरच्याला बघणाऱ्याला योग्य नाही वाटत. आकाशवाणीला तुम्ही गायलात तर काही संबंध नाही, कारण की चेहरा दिसत नाही. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष सादर करतो तेव्हा चेहरा आनंदी हसरा असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हातवारे, चेहरा चांगला ठेवणं हे आवश्यक आहे, आणि बाकी तर नकोच, मद्यपान वगैरे वगैरे हे तर नकोच.
0: असंही म्हणतात की संगीत हे केवळ शिक्षण नाही, ती एक वेगळी भावना आहे. संगीत म्हणजे भावनाच, आपण ते भाव, आपल्या मनातले भाव त्यातून व्यक्त करतो असतं. त्याला कितपत महत्व आहे?
1: खूप महत्व आहे, अतिशय महत्व आहे, कारण की राग हे आपण कुठल्या मूडने गायचे आहेत हे त्या रागांवर अवलंबून आहे. तर तसा राग निवडणं आणि तो तसा प्रकारे सादर करणं हे अत्यंत आवश्यक आहे.
0: आणखी एक नवीन पिढीचे अनभिज्ञ आहे गोष्टीपासून. सपोज एखादं गाणं, चित्रपटातील गाणं आपण जर लावलं तर बऱ्याच लोकांना कळत नाही म्हणजे हे कुठल्या रागातील गाणं असू शकतं, तर ते कसं ओळखता येऊ शकतं विद्यार्थ्यांना?
1: राग ओळखणं आवश्यक नाहीये, ओळखायला यायला हवे ही गोष्ट तेवढीच बरोबर आहे. पण जेव्हा जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यामध्ये अभ्यास कराल तर तेव्हा तुम्हाला ते बरोबर लक्षात येईल. पण तुम्ही राग ओळखला म्हणजेच तुम्ही खूप हुशार अशातला काहीही भाग नाही. आणि पुष्कळ वेळा असं सुद्धा असतं की एका गाण्यामध्ये अनेक राग मिक्स केलेले असतात, मिश्र राग असतात, त्यामुळे असं काही तुम्ही पटकन गाणं सुरू झालं आणि तुम्ही राग ओळखला असं सहसा होत नाही. फारच कमी लोकांच्या भक्तीमध्ये तसं होतं. आणि मिश्र राग असतात त्यामुळे तशी काही हे नाही, गरज नाही, ओळखला तर चांगलंच आहे.
0: गुरु शिष्य परंपरा म्हटलं तर आपल्याला जुना काळ आठवतो. आजकाल गुरु शिष्य परंपरा जी आहे ती लोप पावत चाललेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: गुरु शिष्य परंपरा खरं खूप छान होती, पण आत्ताच्या काळात ते अशक्य गोष्ट आहे. कारण की इतके व्याप वाढलेले आहेत की फक्त गुरुकडे जाऊन राहणं आणि एकच विद्या घेणं, कारण की फक्त एक विद्या घेतली आणि ती समजा आपण नाही करू शकलो पूर्ण तर आपल्या हाताशी काहीतरी असावं, त्यामुळे बाकी विद्या पण शिकणं आवश्यक आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत तरी ते शक्य नाही, पण जिथे आपण आता शिकतो आहे, ज्या गुरुकडे आपण शिकतो आहे, तिथे पूर्ण आपलं डिव्होशन देणं हे अत्यंत आवश्यक आहे.
0: तर गायनात पारंगत असलेल्या एक संगीत तज्ज्ञ आज आपल्या सोबत आहेत, तर नक्कीच आमच्या श्रोत्यांना तुमच्या आवाजाची थोडीशी झलक ऐकायला आवडेल. एखादं भजन म्हणा किंवा कुठलंही तुमच्या आवडीचं
1: एक नाट्यगीत घेते, थोडीशी झलक दाखव.
0: हो हो

0: वाह, क्या बात है, अप्रतिम. अगदी छान असं तल्लीन झालं होतं मन. मॅम, आजच्या पिढीतले जे विद्यार्थी वर्ग आहे, त्यांच्यामध्ये नेमकं तुम्हाला काय वेगळेपण जाणवतं?
1: आजची मुलं फार हुशार आहेत. जे आम्हाला आमच्या लहानपणी येत नव्हतं ते सगळं त्यांना, आणि या मोबाईलनी त्यांनी खरंच त्यांना खूप छान घडवलेलं आहे. खूप छान ते शिकलेले आहेत. आमच्या पिढीला ज्या खूप गोष्टी येत नाहीत त्यासुद्धा त्या सहज करतात. आणि त्यांना सगळ्यात महत्त्वाचं, या मोबाईलमुळे याच्यामुळे इतकं छान सगळं उपलब्ध झालेलं आहे, पण त्याचा फायदा त्यांनी घ्यावा आणि प्रगती करावी असं मला अगदी मनापासून वाटतं.
0: खरंय खरंय. म्हणजे तंत्रज्ञान जरी पुढे गेलंय, त्याचं योग्य वापर करून जर तुम्ही तुमचं नॉलेज वाढवलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो. असं होत नाही की आजकाल बरेच पालकांची कंप्लेंट असते की मुलं सध्या सतत मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. तर विद्यार्थी वर्गांना हेच आपण सांगूया की जर तुम्ही योग्य वापर जर केला तुमच्या विकसित तंत्रज्ञानाचा तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगल्या गोष्टींसाठी फायदा होईल आणि तुम्ही अपडेटसुद्धा राहू शकता. मला सांगा ना, संगीताच्या शास्त्रीय संगीताच्या अभ्यासासाठी रियाज किती करणं आवश्यक आहे? म्हणजे किती तास साधारण मुलांनी केला पाहिजे, विद्यार्थ्यांनी?
1: किती तास असं म्हणण्यापेक्षा जो रियाज आपण करू, रोज तुम्हाला अगदी 5 तासच रियाज करायला वेळ मिळेल असं नाही, पण जो रियाज आपण करू तो अगदी मनापासून आणि अगदी सगळं तन मन धन त्याच्यामध्ये अर्पण जर केला तर जो आपण रियाज करू तो सुद्धा आपल्याला फायदेशीर.
0: खरंय. आणि शेवटी एक प्रश्न विचार की ती संगीत तुम्ही शिकवत असतात मुलांना, तर त्यातून तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळतं किंवा कुठल्या प्रकारचा आनंद मिळतो?
1: असं म्हणतात की आपण शिकतो त्याच्यापेक्षा जे आपण शिकवतो त्यामुळे आपण जास्त शिकतो. त्यामुळे शिकवण्यामुळे मला अत्यंत आनंद मिळतो, पण या कोरोना प्रकरणामुळे तो क्लासेस ते सगळे बंद झालेले आहेत. पण काही हरकत नाही, तरी सुद्धा जेव्हा केव्हा शिकवायला मिळेल तेव्हा मला शिकवायला आवडतं आणि त्यामधून मी सुद्धा खूप शिकत असते.
0: खरंच खरंच. तर शास्त्रीय संगीत हा बेस आहे प्रत्येक गायकासाठी, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शास्त्रीय संगीत शिकणं खूप जरुरी आहे आणि त्यावरूनच तुमचं पुढील, जर तुम्ही त्या क्षेत्रात करिअर करू इच्छिता तर नक्कीच तुम्ही शास्त्रीय संगीताचं अद्ययावत शिक्षण घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तर मॅडम, जाता जाता तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना, श्रोत्यांना किंवा पालकांना काय सांगाल?
1: शास्त्रीय संगीत खरंच शिका. आणि पालकांना एक विनंती करते की त्यांनी क्लास लावला की आता माझी मुलगी केव्हा स्टेजवर गाईल ही अपेक्षा करू नका. कारण की जेव्हा ती अगदी काही वर्ष त्याचा रियाज करेल तेव्हाच तिचा आवाज तयार होईल आणि तेव्हाच ती चांगल्या प्रकारे गाऊ शकेल. त्यामुळे घाई करू नका, तिला चांगला रियाज करू द्या, तिला चांगलं शिकू द्या आणि मगच तिला परफॉर्म करण्याची संधी द्या.
0: खूप छान मॅडम. तर तुमच्या या सुमधूर अशा अनुभवांनी आजचा कार्यक्रम खूप छान झाला आणि पुढच्या पिढीला सुद्धा याचं बाळ कडू आणि तुमच्याकडून असेच उत्तरोत्तर विद्यार्थी घडत राहो हीच शुभेच्छा. आणि आज तुम्ही या ठिकाणी रेडिओ मानभावांच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले विचार, आपले अनुभव मांडले, त्याबद्दल रेडिओ टीमतर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मानभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टच.

रसिक श्रोते हो नमस्कार. मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आयुष्यात पुढे येणारा क्षण हा कसा असतो, कसा आहे हे आपल्याला माहिती नसतं, हो ना? आणि म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक क्षणांची वाट बघत आपल्या आयुष्यात दुःख असतानाही आयुष्याची अवीट गोडी टिकून असते. श्रोते हो, बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत आहात. आपण भाग पहिला ऐकलात. यात लेखिकेच्या आईचा मृत्यू आणि पोलिसांनी वडिलांना केलेली अटक. आता पुढे ऐकूयात भाग दुसरा.

आता दगडगोटा तर पडणार नाही ना याची काळजी घेत पुढं पुढं जात होते. सवयीनं ती भिंत आणि त्यावरून चालणं पाठ झालं होतं. पुढं भिंतीच्या दुसऱ्या टोकाला धनगरांच्या शेळ्या मेंढ्यांचा कोंडवाडा होता. उठत बसत अंदाजानीच बरोबर दरवाजापाशी आले. दरवाजा नेहमीप्रमाणे बंद होता, पण त्या बंद दरवाजातून आत कसं जायचं याची अटकळ मलाच माहीत होती. त्या दरवाजाची हलकीच एक फळी मी काढून अंग तिरप करून त्या छोट्याशा जागेतून आत प्रवेश घेत असे. हातात एक दुधासाठी भांड, ते घेऊन बसत बसतच शेळ्या मेंढ्यांची थानं शोधत असे. अगदी उग्र खाणेरडा असा दर्प येई. शेळ्या मेंढ्यांच्या लेंड्यांचा मुताचा वास आरपार डोक्यात जाई. पण आता त्याचीही सवय झाली होती. मुतात लेंड्यात पाय भरे परकरे भरत असे, पण त्याची पर्वा नव्हती. महत्वाचं होतं भांडभर दूध कसं मिळेल. एकेका मेंढीची व शेळीची थानं चाचपायची. तशा अंधारात भांड खाली धरून चळचळा दूध पिळायचं. शेळीनं मागचे पाय झटकले की मी भांड्यासह उताणीच, पण असं फार वेळा घडायचं नाही. बिचाऱ्या त्या मुक्या जीवांना सुद्धा माझी दया येत असावी. त्या अगदी शांत उभं राहून चांगलं भांडभर दूध काढू देत. बोटं लावून चाचपायचं भांड भरलं का. मनात काय यायचं माहीत नाही, ते गरम गरम धारोष्ण भांडभर दूध माझ्याच पोटात. आणि मग मात्र नंतर रडू यायचं. हे आपण काय केलं, आपण तर आपल्या मुन्नीसाठी, छोट्या बहिणीसाठी, आईविना पोरक्या पोरीसाठी, जिला खरोखरच दुधाची आवश्यकता आहे तिच्यासाठी इथवर आलो. आई गेली आणि आमची बाळसेदार गुबगुबीत 6 महिन्याची मुन्नी पार सुकून गेली. हातापायाच्या निव्वळ काड्या झाल्या होत्या, पोट मोठं झालं होतं.

पण मग मग पुन्नी आठवायची, पुन्हा दुसऱ्या शेळीचं दूध पिळून घ्यायचं. आता परतणार? इतक्यात शेळ्या मेंढ्यांच्या कळपात हिंडणारा शिकारी कुत्रा जवळ येत असल्याचा फास व्हायचा. कुठं कुठं लचका तोडेल आणि रक्तबंबाळ करून फाडून टाकेल याच भीतीनं भरकरत लघवी होऊन जायची. थरथर कापतच मान खाली घालून एखाद्या गलेलठ्ठ मेंढीच्या पोटाशी हातपाय दुमडून श्वास रोखून बसायची दूध सांभाळत. पण देव गरिबाचा पाठीराखा असतो म्हणतात. त्या मुक्या बिचाऱ्या शेळ्या मेंढ्या मला त्यांच्या पोटाशी आश्रय देत. कुत्रा इकडून तिकडून फिरून पुन्हा दूरवर निघून जायचा. इतका वेळ श्वास रोखून बसलेली मी या भीतीमुळे सांडलं लवणलेलं दूध पुन्हा थोडं काढून घ्यायची आणि आल्या पावली लपत छपतच मांजर पावलानं हळूच दरवाजा लोटून घरात येई. मुन्नी रडतच होती. चार चार थेंब दूध तोंडात टाकून शांत केलं. दिवसभरात तिच्या पोटात दुधाचा की अन्नाचा कणही नव्हता. पण ते दूध तीही मटामटा पिऊन टाकायची आणि लगेच झोपायची. मध्ये पुन्हा जागी झाली, रडायला लागली की राग यायचा. पुन्हा राहिलेलं दूध तिच्या तोंडात ओतायचं. दिवसभर काम करून मी थकलेली असायची. डोळे पेंगायचे, तिला दुपट्यात गुंडाळायचं, पोटाशी घ्यायचं. हळूहळू थोपटत थोपटत दोघीही झोपी जायचो. सण ते माझं लेकर होत आणि मी 8 वर्षांची तिची आई होऊन तिला झोपवत होते. माझी आई वारली त्यावेळी मी नेमकी किती वर्षांची होते हे निश्चित माहीत नव्हतं, पण सगळं कळत होत. वेळ प्रसंग आले म्हणजे अकालीच मुलं शहाणी होतात. तसंच आम्हा भावंडांचं झालं. आम्ही 4 भावंड, सर्वात मी मोठी, मग श्रीराम, नंतर रमेश आणि सर्वात लहान ही 6-8 महिन्यांची मुन्नी. एखादं सुखी कुटुंब असावं तसं आमचं छान चाललं होतं. खूप नाही पण आम्ही लाडात वाढत होतो, कशाची कमी नव्हती. पण नियतीला आमच्या आईबाबांचं आमचं सुख कदाचित पाहावलं नसेल. आणि तिनं आमची धूळधाण उडवली. अण्णा जाण्याआधी एवढंच म्हणाले, माझ्या पाखरांनो संपलं आता, आपण सारे चारी दिशांना पांगणार. दुःखानं पश्चातापानं काळा ठिक्कर पडलेला त्यांचा चेहरा मला आजही समोर दिसतोय. इकडे आमच्या आतेभावांना आमची मायादया आली. एक एक करत सर्व सामान सुमान त्यांनी त्यांच्या घरी आणलं. जनावरही त्यांच्या दावणीला आली. आम्हीही दुसऱ्या दावणीला बांधले गेलो, मूकपणे सर्वस्व हरवून अर्धपोटी उघडे लागले. सगळंच आता पार बदललेलं होत. आम्ही त्यांच्या घरात मजूर होतो, पडेल ती कामं करायची. झाडझूड, धुणभांडी, जनावराचं शेणमूत काढणं, गोठा साफ करणं, नदीवर जाऊन पाणी आणणं. अशीच एका सकाळी घागर घेऊन नदीवर गेले. आप्पा आणि आतेभावाच्या घरात येऊन 1 महिना झाला असेल, पण आम्हाला तो वर्षानुवर्षांसारखा वाटत होता. प्रथमच मी त्या दिवशी पाण्याच्या निमित्ताने बाहेर पडले. शेजारच्या गावातल्या बाया नदीवर पाण्यासाठी येत होत्या. आमची कथा गावभर झाली होती.

0: बाया बापड्या माझ्याकडे बघून म्हणत होत्या,
1: काय ग माय लेकरावर पाळी आली, माय गेली मरून आणि बाप बसला थंडगार जेलाची हवा खात.
0: हे त्यांचं बोलणं पाणी भरता भरता ऐकलं आणि मला रडूच कोसळलं. नदीच्या पाण्याबरोबर माझ्या डोळ्यांचं पाणी वाहतच होत. मी तशीच घरी आले, दोन्ही भावंडांना दोन्ही बाजूला घेऊन तिघही रडत होतो. एकमेकांचं व्यर्थ सांत्वन करत होतो. घरातलं एकही मोठं माणूस पुढं आलं नाही का रडता म्हणून विचारलं नाही. आमच्या अगोदर बहुतेकांना घरात ही बातमी माहीत असावी, पण आम्हाला कोणीही सांगितलं नाही. आप्पाच कसे पुढे आले माहीत नाही, तेच तेवढं म्हणाले, बस पुरे झालं आता, चला चला चहा पाणी घ्या. आणि आम्हाला अधिकच हुंदके येत होते. आई गेली किंवा वडिलांना शिक्षा झाली म्हणून नव्हे, तर आता आपलं पुढं कसं होणार म्हणून. पण या छोट्या रमेशचं, या तान्या मुन्नीचं काय होईल, मी कसं सांभाळू यांना, कसं आणि कुठून खायला घालू. एक ना एक चिंताच चिंता. आमचं मरण मला समोर दिसत होत. मृत्यू बिभत्स हसून हसून आमच्याकडे बघत होता. आम्ही मात्र हताश निराश पूर्ण गळून गेलो होतो. वडिलांना शिक्षा झाली 20 वर्षांची, जन्मठेपेची, सक्त मजुरीची. आमची ही अवस्था त्यांच्यापेक्षा फार निराळी नव्हती. त्यांना तरी 2 वेळेला ओलं सुकं कसं तरी खायला मिळत असेल, पण आम्हाला इकडं वेळेत तर नाहीच, पण जे काही शिळपाकं मिळत होतं त्यातही पोट भरत नव्हतं. लहानी मुन्नी तर कायम उपाशीच. मी आता कुठून आणणार तिच्यासाठी दूध. वडील म्हणजे आमचे अण्णा आते भावांना वारंवार पत्र टाकत, माझ्या मुलांचा चांगला सांभाळ करा, माझं जे जे आहे ते तुमचंच समजा, घेऊन टाका, पण माझ्या लेकरांची आबाळ करू नका. फुलांसारखं जपलं होतं मी माझ्या पोरांना, पण मला काय कुठून अवधसा आठवली आणि घडू नये ते घडलं. मी तुमचे जन्मभर उपकार विसरणार नाही. अण्णांची अशी खूप पत्र येत, पण ते आम्हाला काही कळू देत नसत. आम्ही चौघही भावंड आता आते भाऊ त्यांच्या बायका यांच्या जाचात सापडलो होतो. श्रीरामला लहानपणी लाडानं बाबू म्हणत, तो उठून पहाटे शेण धरायला जायचा. मी आणि आप्पांची मुलगी शकू जात्यावर दळण दळायचो. ती माझ्यापेक्षा मोठी होती, बिचारीला तिलाही सावत्र आई होती. आप्पांचीही दुसरी बायको, दोघीही कामं करत नसत. मग मी आणि शकी घरातली सगळी कामं, दळण निवडणं टिपणं स्वयंपाकपाणी करत असू. ती मला पहाटेच उठून जात्यावर बसवायची, जातं खूप मोठं, हात पुरायचं नाही, डुंगण उचलू उचलू दळायचं, पण 4-5 किलो दळण दळल्याशिवाय सुटका नसायची. झोप यायची, खुंट्यावर पडायची, शकी चिमटे घ्यायची, कधी कधी छान छान गाणी म्हणून माझी झोपही उडवायची, पण आम्ही नेटानं दळण संपवायचो. बारकी मुन्नी उठली की तिला बाजूला झोपून दळण दळायचो, बाबूला टोपलं घेऊन शेण धरायला जावं लागायचं. याआधी कधी टोपली धरायची माहिती नव्हती, ती आता शेण भरून डोक्यावरून आणावी लागायची. तो हळूच माझ्याजवळ येऊन म्हणायचा, ताई थंडी वाजतीय ग, पांघरायला तर दे. खरं तर आमच्या आईनं आमच्या प्रत्येकासाठी विणलेली सुंदर स्वेटर्स होती, पण या लोकांनी कुठं गायब केली होती माहीत नाही. चांगले चांगले कपडे, सामान सुमान, दागदागिने काही काही आम्हाला पुन्हा दिसलंच नाही. बाबूला एका सदरा चड्डीवर बाहेर जावं लागे, थंडी कुडकुडत. जरा उजेड पडायला लागला की तो बाहेर पडायचा. जनावरही गोठ्यातून सुटलेली असायची, भराभर तो ताजं शेण धरून आणायचा. पण एकदा कसं काय कोण झाले, झोपेत शेण म्हणून माणसाचीच खाण शेणाबरोबर उचलून आणली. शक्की जेव्हा गोवऱ्या थापायला लागली तेव्हा तिनं ते पाहिलं आणि चुलत्याला. भाऊंनी बाबूला ढोरासारखं बदड बदड बदडलं. जनावराच्या शेणापायी माझ्या भावाला जनावरासारखं मारलं होतं. पण मी किंवा तो काहीही करू शकत नव्हतो. मुकाट्यानं जनावरासारखं सगळं सगळं सहन करत होतो. पुढं 2-3 महिन्यानंतर मला अप्पा अंबाजोगाईला घेऊन आले. तिथं एका हॉटेलात आम्ही शेवचिवडा खाल्ला, चहा घेतला. कित्येक दिवसानंतर खमंग पदार्थ मिळाला होता, तो भराभर संपवला. आमच्या बरोबर गावच्या 2-3 बायाही होत्या. समोरच्या टेबलावर एक माणूस चहा पीत बसलेला होता. तो सारखा माझ्याकडे पाहत होता. डोळ्यात पाणी आलं की धोतरानं पुसत होता. मला वाटलं असेल कोणीतरी, आपल्याला काय त्याचं. माझं आपलं शेवचिवडा खाणं चालूच होतं. माझ्याजवळ बसलेल्या अप्पानं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, पोरी तो माणूस माहिती आहे का कोण आहे तो. अगं येडे, तुझा सख्खा मामा आहे की तो. मामा आहे ग तुझा. मी त्या अगोदर कधी मामाला पाहिलं नव्हतं. मामा आहे म्हणून मला माहिती नव्हतं. पण तेव्हा सारखं सारखं वाटत होतं की तो माणूस माझ्याकडे बघून का रडत असावा. आमच्याबद्दल प्रेम जिव्हाळा वाटला म्हणून, आम्ही अनाथ पोरके झाले म्हणून, की त्याची बहीण गेली म्हणून. अप्पा आणि आम्ही सर्वजण हॉटेलातून बाहेर पडलो, चालायला लागलो. माझं सगळं लक्ष आता मामांवर होतं. तेही माझ्याकडे बघतच होते. त्यांनी हातानेच खूण करून मला बोलावलं. मी पळतच त्यांच्याकडे गेले. त्यांनी प्रेमाने मला जवळ घेतलं, पाठीवरून माईनं हात फिरवला. कितीतरी दिवसांनंतर आज प्रथमच मायेचा हात पाठीवरून फिरत होता. लगेच मी त्यांना विचारलं, मामा माझ्या अण्णा मला आता कुठं भेटतील, आपण त्यांच्याकडेच चाललोत ना. हो बाळे, तुझ्या अण्णांना आपण भेटायला जाऊया. पण तू आधी मला सांग, तुझी आई तुला आवडत होती की नाही. मी म्हणाले, हो आवडत होती माझी आई. मग आता तू एक काम करायचं, शहाणी मुलगी ना तू, खरं खरं सांगायचं. तुला कुणी विचारलं तर खरंच सांगायचं, तुझ्या अण्णांनीच तुझ्या आईला मारली म्हणून. मी हो म्हटलं. असे सांगितल्यावर मामांनी मला पुडाभर खाऊ दिला आणि हात सोडून ते निघून गेले. ते पुन्हा कधी दिसलेच नाहीत अगदी आजपर्यंत. त्यांना भेटावं अशी ही आंतरिक इच्छा कधी झालीच नाही. आम्ही एका प्रशस्त आवारात आणि मोठमोठ्या इमारतींच्या मध्ये बसलेलो होतो. 2 पोलीस आमच्याकडे आले. त्यांनी अप्पांना विचारलं, हीच का ती मुलगी. मी घाबरून गेले. मी काय गुन्हा केला. माझ्या अण्णांना पोलीस घेऊन जाताना मी पाहिलं होतं. आणि आता मला हे का नेतायत. पण हे पोलीस प्रेमळ होते. एकानी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, एकानी गोळ्या खायला दिल्या. माझं बोट धरून ते एका मला मोठ्या पांढऱ्या शुभ्र इमारतीत घेऊन गेले. तुला तुझ्या बाबांना भेटायचंय ना, तिकडंच नेत आहोत आम्ही तुला. पण तू सांग, तुला खायला काय काय आवडतं. मग त्यांनी होऊनच पेढे चिवडा गोळ्या बिस्किटाचे पुढे माझ्यासमोर ठेवले. मला वाटलं वा किती छान, इथंच राहायला मिळावं. पण मग आपल्या आपल्या भावांचं काय? त्या दोन पोलिसांनी मला एका मोठ्या प्रशस्त हवेशीर खोलीत नेलं. तिथं त्यांच्याही पेक्षा मोठे साहेब लोक बसलेले होते. एकाने जवळ बोलावलं, पाठीवरून हात फिरवला, नावगाव विचारलं. हे सगळे लोक माझ्याशी इतकं गोड गोड का वागतायत? मी मागेल ते खायला देतात, हे कशासाठी करतायत सगळं? आणि मग मग त्यांनी मला हळूहळू प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुझं नाव, गाव, वडिलांचं, आईचं, बहीण भावांचं, सगळ्यांची नावं विचारली. मी सगळी उत्तरं बिनतोड दिली. मग आईबाबांचं भांडण होत होतं का? त्यांनी आईला कसं मारलं? ती खाली कशी पडली? किंचाळली का? ओरडली? मग वडिलांनी आम्हाला कसं जवळ घेतलं? अगदी संपूर्ण जसं जसं आठवत होतं तसं तसं सांगितलं. हे सगळं दुसरा साहेब फटाफटा लिहून घेत होता हेही पाहिलं. पण मला हे काय कशासाठी चाललंय काही समजत नव्हतं. शेवटी मोठे साहेब म्हणाले, बाळे, उद्या हे सर्व कोर्टात मोठ्या साहेबांसमोर न घाबरता सांगायचं बरं. तुझे वडीलही तिथं तुला भेटतील, तुझे बाकी सर्व नातेवाईकही तिथं असतील. असं म्हणून आप्पांजवळ मला आणून सोडलं. त्या रात्री ज्यांच्याकडे मुक्काम होता त्यांच्याकडे पिठलं भाकरी खाल्ली. त्याला आमची कथा कळलीच होती. तो बराच वयस्कर होता. तो म्हणाला, हे बघा नारायणा, अरे जे झालं ते झालं. पोऱ्यांची माय गेली, बापाला कशाला रे आता अडकवताय. त्याच तर पोरासनी सुख भेटू दे की या पोरीची साक्ष महत्वाची ठरणार आहे. तेव्हा आज तिनं जे सांगितलं ते सांगितलं, पण उद्या उद्या अख्ख्या कोर्टामोर खरं सांगता कामा नये. तिला रातोरात खोटं बोलायला शिकवा, ती तसंच बोलल. तिचं नशीब चांगलं असेल तर तिच्या जबानीवरच बाप सुटल. त्या रातोरात मला त्यांनी बरंच काही शिकवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 आम्ही भल्या मोठ्या कोर्टासमोर येऊन एका झाडाखाली बसलो. माझं लक्ष सगळीकडे फिरफिरत होतं. कुठं कुठं माझे अण्णा दिसतात का? इतक्या दूरवर एका फाटकातून पोलिसांबरोबर मला माझे अण्णा येताना दिसले. ते काही धोतर फेट्यात नव्हते, तर अर्धी पांढरी काड्या काड्याची चड्डी, अर्धा शर्ट, पांढरी टोपी. मी तशातही त्यांना बरोबर ओळखलं होतं. धावतच वाऱ्यासारखी जाऊन त्यांना बिलकले, अण्णा अण्णा अण्णा. नुसती रडतच होते. अण्णा अण्णा घरी चला, बाबू रमेश सारखी आठवण काढतात. अण्णा आम्हाला तिथं नका ठेवू, कुठेही ठेवा. अण्णा अण्णा नाही तर तुमच्या बरोबर न्या. माझा आक्रोश चालू होता. एका पोलिसाने बळच बाजूला उठलं, अप्पांच्या हवाली केलं. इथंही अप्पा तेच सांगत होते, तुला तुझ्या अण्णांबरोबर राहायचं ना, मग रात्री सांगितलं तसंच सांगायचं, म्हणजे ते लवकर सुटतील. बरोबर 11 टोल पडले. सगळं कोर्ट माणसांनी गच्च भरलेलं होतं. न्यायाधीश, जज, अन्य सगळे जमले होते. एका पिंजऱ्यात बेड्या घातलेले अण्णा उभे होते. मला दुसऱ्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. एक एक प्रश्न विचारत होते. मुली, तुझं संपूर्ण नाव काय?
1: इंदू साहेबराव जाधव.
0: हे तुझे वडील आहेत का?
1: हो.
0: यांनीच तुझ्या आईला मारलं का?
1: मला माहीत नाही.
0: असं उत्तर देताच पोलीस आणि इतर न्यायाधीश एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी मला पुन्हा दरडावून विचारलं, हे तू तुझ्या आईला मारताना पाहिलंस का?
1: नाही.
0: तू कुठं गेली होतीस त्यावेळी?
1: छोट्या बहिणीला घेऊन बाहेर गेले होते.
0: तू हे सांगतेस ते खरं आहे का?
1: हो.
0: मग काल जे सांगितलं तेही खरंच का की आजचं खोटं?
1: मी काल खोटं सांगितलं. मला त्या साहेबाची भीती वाटली म्हणून मी भिऊन खोटं बोलले.
0: मग तुला केव्हा कळलं तुझ्या आईला मारलं ते?
1: लहान बहीण रडायला लागली, छोटा भाऊ पण घरातून रडत रडतच बाहेर आला आणि सांगायला लागला की आपली आई पडली, तिचं डोकं फुटलंय. मग मी घरी गेले तेव्हा मला माहीत झालं.
0: ते जितक्या खोचकपणे प्रश्न विचारत होते त्याला मी निर्भयपणे अचूक उत्तर देत होते. अण्णा त्या दूरच्या पिंजऱ्यातून माझ्याकडे पाहत होते, डोळे पुसत होते. आपले अण्णा आता आपण पोलिसांना असे सांगितल्याने लवकरच घरी येणार म्हणून मी मात्र खूपच खुशीत होते.
2: बिनपटाची चौकट इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन भाग दुसरा आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे. मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचा निरोप घेत आहे. नमस्कार.

हॅलो नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत। स्वागत आहे तुमचं आपल्या विशेष गप्पांच्या कार्यक्रमात। मी आर जे शुभांगी तुमच्यासोबत आहे आणि आज आपण एका अशा विषयावर गप्पा करणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या जगण्याशी, आपल्या अस्तित्वाशी जोडलेला आहे। आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या सगळ्यांची एकच गोष्ट सुरू असते, ती म्हणजे धावपळ। स्पर्धा, करिअर, डेडलाईन्स, ईमेल्स आणि सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स, या सगळ्या गराड्यात आपण एका गोष्टीकडे साफ दुर्लक्ष करतो, ती गोष्ट म्हणजे आपलं स्वतःचं शरीर आणि आपलं मानसिक आरोग्य। मित्रांनो, एका कवीनं खूप सुंदर लिहिलंय, दौडती भागती जिंदगी का ये कैसा अजब दस्तूर है, खुद के लिए जीने का वक्त ही नहीं, खुद के लिए जीने का वक्त ही नहीं और हम कहते हैं कि हम मशहूर है। आज आपली अवस्था अशीच काहीशी झाली आहे। आपल्याकडे बँकेत पैसे आहेत, हातात महागडा मोबाईल आहे, गाडी आहे, पण रात्रीची शांत झोप आहे का? सकाळी उठल्यावर शरीरात तो ताजेतवाना उत्साह जाणवतो का? जर याचं उत्तर नाही असं असेल तर आजची 30 मिनिटं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। आज आपण कोणत्याही गाण्याचा ब्रेक न घेता थेट संवाद साधूया आपल्या आरोग्याशी। चला तर मग सुरू करूया आजचा हा प्रवास। आता आपण वळूयात आपल्या आरोग्याच्या पहिल्या पायरीकडे। जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपली पहिली धाव कुठे असते? मेडिकल स्टोअर किंवा डॉक्टर। पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आजारांवरचा पहिला आणि सर्वात सुरक्षित इलाज हा आपल्या घरातच, म्हणजेच आपल्या स्वयंपाकघरात दडलेला असतो। जुन्या काळी आपली आजी किंवा आई घरगुती उपायांनीच आपल्याला ठणठणीत करत असायची। आज आपण त्याला विसरत चाललोय, आपल्याला त्याचा विसर पडत चाललाय आणि ह्याच खजिनाबद्दल आज आपण बोलणार आहोत। लवंगाची जादू। कालच मी लवंगाच्या पाण्याबद्दल वाचलं होतं। रोज सकाळी फक्त 2 लवंगांचं पाणी जर का आपण प्यायलो तर पचनक्रिया इतकी सुधारते की गॅस, ॲसिडिटीचा त्रास मुळापासून नष्ट होतोच। लवंगांमध्ये युजेनॉल असतं जे शरीरातील जंतूंना मारून टाकत असतं। त्यानंतर असते आपल्या स्वयंपाकघरात ती म्हणजे हळद, निसर्गाचं अँटीबायोटिक असं म्हटलं तरी चालेल। आपण रोज भाजीमध्ये हळद वापरतो पण रात्री दुधात हळद टाकून पिण्याची सवय आता सुटत चालली आहे। हळदीमधलं कर्करोग विरोधी आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आपल्या शरीराची झीज भरून काढत असतात, तेव्हा तुम्हीसुद्धा ही सवय लावून घ्या। रोज रात्री झोपण्याआधी 1 ग्लास दुधात हळद टाकून जर प्यायलं तर नक्की आपण त्याचे परिणाम पाहू शकतो। आणि म्हणतात ना, पी हळद हो गोरी, तसंच काहीसं। आलं आणि पुदिना। चहाची चव वाढवणारं आलं आणि पुदिना हे केवळ स्वाद वाढवणारे घटक नाही आहेत। डोकेदुखी, अपचन किंवा प्रवासात होणारी मळमळ यावर आले आणि पुदिना सर्वोत्तम उपाय आहेत। आपण बऱ्याचदा पाश्चात्य संस्कृतीच्या नावाखाली येऊन ग्रीन टी किंवा डिटॉक्स वॉटरच्या नावाखाली महागड्या गोष्टी विकत घेत असतो, पण विचार करा, आपल्या पूर्वजांनी मसाल्यांच्या डब्यात जे पदार्थ ठेवले आहेत ते सर्व औषधी गुणांनी युक्त आहेत। गरज आहे ती फक्त त्यांचा योग्य वापर समजून घेण्याची। श्रोते हो, शारीरिक आरोग्य इतकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं मानसिक आरोग्य। आजकाल स्ट्रेस किंवा तणाव हा शब्द लहान मुलांच्या तोंडीसुद्धा ऐकायला मिळतो, बरं का? पण हा स्ट्रेस, हा तणाव येतो कुठून? याचं एक मुख्य कारण आहे आपलं आभासी जग, म्हणजेच सोशल मीडिया। आपण सकाळी उठल्या आधी देवाचे पाय पडण्याऐवजी, देवाला नमस्कार करण्याऐवजी किंवा निसर्गाकडे पाहण्याऐवजी मोबाईलची स्क्रीन बघतो। कोणाचे किती मेसेज आलेत, कोणी काय पोस्ट केलंय, कोणाच्या आयुष्यात काय सुरू आहे, कोणाचं आयुष्य किती भारी आहे, हे बघण्यात आपला दिवस सुरू होतो। तुलनेचा जो आजार आहे तो बळावत चाललाय। सोशल मीडियामुळे आपण नकळत स्वतःची तुलना इतरांशी करू लागलोय। कोणीतरी फिरायला गेलंय, कोणीतरी नवीन गाडी घेतलीये, हे पाहून आपल्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण होत असते। पण आपण विसरतो की स्क्रीनवर दिसणारं आयुष्य हे एडिटेड असतं, खोटं असतं। वास्तव आयुष्य मात्र वेगळं असतं, हेच आपण समजून घ्यायला विसरत चाललो आहे।
आणि म्हणून यासाठी डिजिटल डिटॉक्सची गरज आहे. मित्रांनो, आठवड्यातून किमान एक दिवस किंवा दिवसातून किमान 2 तास नो गॅझेट टाइम पाळायला हवा. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी मोबाईल बाजूला ठेवायला पाहिजे. त्याऐवजी एखादं चांगलं पुस्तक वाचा, डायरी लिहा किंवा घरातल्या माणसांशी थेट संवाद साधा. जेव्हा तुम्ही स्क्रीन बंद करता तेव्हाच तुमचं खरं आयुष्य सुरू होतं. डोळ्यांना आणि मेंदूला विश्रांती द्या, शांतता अनुभवायला शिका. श्रोते हो, आरोग्य सुधारण्यासाठी जिममध्ये जाऊन तासनतास घाम गाळण्याची किंवा डाएटच्या नावाखाली उपाशी राहण्याची सुद्धा गरज नसते. आपल्या रोजच्या सवयींमध्ये छोटे छोटे बदल केले तरीसुद्धा खूप मोठा फरक पडतो. पाणी पिण्याचं गणित. आता आपलं शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे, पण कामाच्या गडबडीत आपण पाणी प्यायला मात्र विसरत असतो. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यायलं पाहिजे. तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं अधिक फायदेशीर असतं. सकाळी 15 मिनिटं चालणे. जिम शक्य नसेल तर नका जाऊ, पण रोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 15 मिनिटं वेगाने चाला. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. बॅलन्स्ड डाएट हा सुद्धा खूप महत्त्वाचा असा मंत्र आहे. बाहेरचं जंक फूड, पॅक केलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. घरचं ताजं जेवण, ऋतूनुसार मिळणारी फळं आणि पालेभाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पाहणं पूर्णपणे बंद करायला पाहिजे. अन्नाचा आस्वाद घेऊन जेवलं तर नक्कीच अन्नसुद्धा आपल्याला आनंदाने ग्रहण करता येतं. आता आहे झोपेचं गणित. शरीराला 6 ते 7 तासांची गाढ झोप मिळणं अत्यंत आवश्यक आहे. वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. तर श्रोते हो, बघा ना, गप्पा मारता मारता वेळ कशी निघून गेली समजलंच नाही. आज आपण शरीरापासून मनापर्यंत आणि स्वयंपाकघरापासून ते थेट आपल्या सवयींपर्यंत सगळ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा केली. जाता जाता एवढंच म्हणेल, हे शरीर आपल्याला निसर्गानं दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. त्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. पैसे पुन्हा कमावता येतात, गेलेली नोकरी किंवा संधी पुन्हा मिळवता येते, पण एकदा का आरोग्य बिघडलं की ते पूर्ववत करणं खूप कठीण होतं. म्हणूनच स्वतःसाठी वेळ काढा, नाती जपा, माणसांशी प्रत्यक्ष बोला, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवा आणि मनापासून हसा. तुम्हाला आजचा हा विशेष टॉक किंवा विशेष गप्पांचा कार्यक्रम कसा वाटला? तुमच्या आरोग्याच्या विषयीच्या काही तक्रारी किंवा काही घरगुती उपाय तुम्हाला माहिती आहेत का? मला ते नक्की पाठवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह सविस्तर गप्पा करण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी रहा आणि आनंदी रहा. आणि हो, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.